न राधा होती न प्रेम होतो, तो राक्षसन को हरण न होतो, न देह धरिए सब रूप होतो, न देह धरिए सब रूप होतो, तो दुख के सागर भजन न होतो, न यशोदा होती न नंद होतो, तो बैरी कंसा वधन न होतो, न यशोदा होती न नंद होतो, तो बैरी कंसा वधन न होतो, नानक पे गिरवर कुआ पुधर तो, नानक पे गिरवर कुआ पुधर तो, नानक पे गिरवर कुआ पुधर तो, नानक पे गिरवर कुआ पुधर तो, जो इंद्री को दुर्बचन न हो तो, न भूमि होती न श्याम हो तो संग ग्वालन गमन न हो तो, न भूमि होती न श्याम हो तो संग ग्वालन गमन न हो तो,